0: नमो जीव जीवं नमो बीजे बीजे अखिजे अभिजे समस्तं प्रसिजे
1: कृपालं स्वरूपे को कर्मं प्रणासी सदा सर्वदा हृदय सदंग निवासी चरपट शांत व प्रसाद
0: अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे अचल भोगे
1: अचल राजे अटल साजे अखल तरमंगल लख करमंग
0: सर्वं दाता सर्वं ज्ञाता सर्वं पाने सर्वं माने
1: सर्वं प्राणंग सर्वं त्राणंग सर्वं भुक्ता सर्वं जुगता
0: सर्वं देवं सर्वं पेवं सर्वं काले सर्वं पाले
1: शांत व प्रसाद
0: आद रूप अनाद।

0: करणे सर्व विचार सच्चा धर्म सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फुरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे दया के तू दया के लकूर सच्चे सावधान सच्चे सब जोर सच्ची तेरी सिफत सच्ची साला सच्ची तेरी कुदरत सच्चे पातशाह नानक साहिते आनु सच जो मर जन्म सो काच ने काच महला पहला
1: वड्डी वड्याई जा वड्डा नाम वड्डी वड्याई जा सच ने आ वड्डी वड्याई जा निश्चल थाव वड्डी वड्याई जाने अलाव वड्डी वड्याई बुझे सा पाव वड्डी वड्याई जा पुछना दात

श्री अस तुझ जो करो रक्षा, राख लिहो मोहि राखन हारे, साहिब संत सहाय प्यारे, देन बंद दुष्ट।